0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.
2: आता दीप भव MGM विद्यापीठ गीत. गीत आणि संगीत प्राध्यापक डॉक्टर संजय मोहोड, गायिका कविता कृष्णमूर्ती. MGM रेडिओ सादर करीत आहे MGM विद्यापीठ गीत. अत्त दीप भव.

0: है कथा हाथ MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: हे अंजनी चासुता तुला राम।

सुपर हिट गाण्यानंतर आरजे अदनान तुमच्या सोबत आलाय तुमची मॉर्निंग गुड करायला. सो वेळ झाली आजच्या दिवसाचं दिनविशेष जाणून घ्यायची. तर आजच्या दिवसाचं काय महत्व आहे आणि काय काय घटना आज घडल्या होत्या त्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात. तर 1997 मध्ये भारतीय बनावटीच्या इनसॅट 2D उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण आजच्या दिवशी झालं होतं. यानंतर 2010 मध्ये स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचे पहिले यशस्वी उडान झाले होते. यासोबतच आज अनिल अंबानी भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्मदिवस आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आजच्या दिवशी 4 जून 1947 रोजी अशोक सराफ म्हणजे आपले मामा यांचा आज जन्मदिवस आहे. आता मागील आठवड्यातच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. अशोक सराफ यांना सुद्धा जन्मदिनाच्या खूप खूप खूप शुभेच्छा. खरंच जेव्हा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला ना तेव्हा वाटलं की आपल्या माणसाला हा पुरस्कार मिळाला आहे आणि आपल्याला सुद्धा तितकाच आनंद झाला होता आणि हे डिझर्विंग होते त्या पुरस्कारासाठी. तर आज अशोक सराफ यांचा जन्मदिवस आहे तर त्यानिमित्ताने आता आपण त्यांची काही गाणी ऐकूयात. सो स्टे ट्यून विथ आरजे अदनान ऑन MGM 90.8 FM.

मराठवाडा आर्ट कल्चर व फिल्म फाउंडेशन सादर करत आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये पहिल्यांदा स्टोरी छत्रपती शिवराज्याभिषेकाची। ही केवळ इतिहासाची कथा नाही, हा आहे मराठी स्वाभिमानाचा महोत्सव, पराक्रमाचा जयघोष आणि प्रत्येक हिंदवी हृदयात जागृत होणारी गौरव गाथा। दिनांक 6 जून 2026 रोजी दुपारी 3:30 रुक्मिणी ऑडिटोरियम MGM विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर। पासेस साठी संपर्क करा 7276844290 और 9503747429।

0: अरे खरं सांगू, आत्ताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. PM सूर्य घर .gov

0: लेट्स टॉक अबाउट योगा, क्योंकि योगा से ही होगा। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, आरजे अदनान आपके साथ है। और योगासन से ना तो बहुत कुछ फायदे होते, लेकिन वो फायदे क्या है यही अभी हम जानते हैं। अपने साथ है योग गुरु गंगा प्रसाद खरात।
1: सुप्रभात, गुड मॉर्निंग, नमस्कार मित्रांनो। आजच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत योग साधना कधी केव्हा आणि कुठे करावी। तर योग साधना करण्यासाठी शक्यतो पहाटेची वेळ आणि स्वच्छ शांत जागा ही सर्वोत्तम मानलेली आहे। यासोबतच आपण शरीराने थोडक्यामध्ये रिकामे पोट असेल तर तुम्हाला जे काही तुम्ही आसनं करणार आहात, प्राणायाम करणार आहात किंवा ध्यान करणार आहात, याच्यामध्ये तुमचं मन एकाग्र होण्यास मदत होणार आहे। आणि शक्यतो सकाळी 4 ते 6:30-7 ही जी काही वेळ आहे ही संयुक्तिक वेळ आहे। तर नुसतं आसन, प्राणायाम, ध्यान केलं म्हणजे योग साधना होत नाही। तर यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, म्हणजे अष्टांग योगाचं परिपूर्ण ज्ञान त्या व्यक्तीला, म्हणजे योग शिक्षक आणि योग साधक या दोघांना जर असेल तर निश्चितच त्या योग शिकणारा व्यक्ती देखील तो कमी वेळात त्याची व्याधी किंवा तो जो काही आजार आहे तो बरा होण्यास मदत होते। तर आता या सांगितल्याप्रमाणे की योग साधना कधी केव्हा आणि कुठे करावी, तर कधी आणि केव्हा आपण आता पहिल्या याच्यात बघितलं, तर कुठे करावी म्हणजे तर शांत स्वच्छ हवेशीर जागेमध्ये, शक्यतो तुम्ही गार्डनमध्ये करू शकता किंवा घराच्या टेरेसवर करू शकता। आणि आता सांगितल्याप्रमाणे की वेळ जी आहे, वेळ सकाळची असेल तर प्रदूषण विरहित ती हवा असते, आपल्याला प्राणायाम करण्यासाठी प्रदूषण विरहित हवा आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने आपण योग साधना कधी केव्हा आणि कुठे करावी हे आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे। थांबूया। हो
0: सो योगा क्या होता है, किस तरीके से किया जाता है, कितना इम्पॉर्टेंस है उसका, इसी बारे में अभी हमने जाना। तर मित्रांनो अशाच प्रकारे आपण इन्फोटेनमेंट सोबत योगाबद्दल जाणून घेणार आहोत दररोज आपल्या शो मध्ये। तोपर्यंत स्टे ट्यून।

0: पीजीच्या यूजी आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025 to 2026. एमजीएम युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनगीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 or 9371714259.

0: आता जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyaskram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.

0: चिलचिलाते परेशान करने वाली धूप के बाद हम सभी को इंतजार होता है जून महीने के बरसात का। यू आर लिसनिंग MGM 90.8 FM, बंदे का नाम है अदनान और भाई इंतजार अब ये धीरे धीरे खत्म होने वाला है क्योंकि हवामान विभाग का ऐसा कहना है कि आने वाले 3 दिन के अंदर अच्छी खासी बरसात अपने शहर में हो सकती है एंड इसीलिए अपने शहर में पूरा येलो अलर्ट भी उन्होंने दिया है। त्या प्रकारे त्यांचं असं सांगणं आहे की 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाऱ्याचा सुद्धा अंदाज दिलेला आहे। मागील 2-3 दिवसापासून आपण बघतोय की आपल्या शहरात ना संध्याकाळच्या वेळेस जोरदार वारे सुटत आहेत आणि येणाऱ्या 3 दिवसात सुद्धा अशाच प्रकारे वारे सुटतील आणि पाऊस सुद्धा पडणार आहे। तर सिटी अपडेट मध्ये हे महत्त्वाचं अपडेट आहे की 3 दिवस येलो अलर्ट आहे त्यामुळे पाऊस येणार आहे। सो घरातून बाहेर निघताना छत्री वगैरे सोबत घेऊन निघा। बाकी आता नाही आला ना पाऊस तर तुम्ही मला ओरडू नका बिकॉज हे मी नाही हवामान विभागाने सांगितलेलं आहे। फक्त पाऊस सध्या पाहिजे जेणेकरून या गर्मीमुळे अजून आपल्याला थोडा रिलीफ मिळेल आणि 2 दिवसापासून आपण बघतोय की टेम्परेचर सुद्धा थोडं कमी झालेलं आहे। सो एन्जॉय दिस जून वाला सीझन अँड एन्जॉय दिस येणारी सुपर डुपर हिट गाणी। माझी इंग्लिश इतकी चांगली आहे फक्त तुम्ही भावना समजून घ्या आणि येणारी सुपर डुपर हिट गाणी एन्जॉय करा विथ आरजे अदनान इन द शो।
1: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: लेट्स टॉक अबाउट एजुकेशन. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM RJ अदनान. तुमच्या सोबत आहे करिअर कट्टा मध्ये. आपण MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो आणि तेथील प्रोग्राम विषयी करिअरच्या संधी विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. तर आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तर मॅम, तुमचं डिपार्टमेंट आहे एज्युकेशन डिपार्टमेंट. सर्वात आधी आम्हाला या डिपार्टमेंट विषयी सांगा.
1: शिक्षणशास्त्र विभाग जो आहे तो MGM विद्यापीठांतर्गत 2019 शिक्षणशास्त्र विभाग सुरू करण्यात आले, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण सर्वसमावेशक आणि आंतरविद्याशाखीय अध्यापन धोरणांद्वारे कॅम्पसमध्ये विद्यार्थी स्नेही शैक्षणिक वातावरणातून विद्यार्थी सक्षम बनवणे आमचे ध्येय आहे, ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे अध्ययन अनुभव, विविध प्रकारच्या अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर माहितींच्या द्वारे, कार्यक्रमांच्या द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो.
0: तर एक्झॅक्टली एज्युकेशन डिपार्टमेंट काय आहे याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर आपण अजून बोलणारच आहोत एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: करिअर कट्टामध्ये आपण ना करिअरच्या वेगवेगळ्या संधीबद्दल जाणून घेत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM, RG अदनान तुमच्यासोबत आहे आणि आपण आज बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटी मधील एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाणी मॅम. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला जे सांगितलं की कोणकोणते प्रोग्राम इथे अवेलेबल आहेत, BA, MA, PhD, तर यामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील आपल्याला?
1: जसं की आपल्या MGM विद्यापीठांतर्गत NAP द्वारे जो अभ्यासक्रम चालविला जातो त्यामध्ये BA ऑनर्स इन एज्युकेशन म्हणजे हा जो कोर्स आहे BA ऑनर्स इन एज्युकेशन याच्याद्वारे जो विद्यार्थी इथून पास आउट होईल तो विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर प्रशासकीय किंवा प्रमुख शिक्षण प्रणाली जी आहे त्यामध्ये रचना, विविध प्रकारचे सिद्धांत, तत्वज्ञान यांची सखोल माहिती घेऊन तो कोणत्याही शाळेत प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करू शकतो. त्यानंतर शिक्षण शास्त्र जर एखादा विद्यार्थी करत असेल जो की BA पास असेल, BSc असेल किंवा BCom असेल, कुठल्याही ग्रॅज्युएशन जो आहे तो MA शिक्षण शास्त्र करू शकतो की त्याच्या माध्यमाने तो शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून काम करत असताना शैक्षणिक विचार प्रणाली, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची माहिती घेऊन व्यवस्थापकीय नेतृत्व घेऊन नवीन उपक्रमांची रचना तो करू शकतो आणि विविध प्रकारच्या प्रशासकीय कार्यालय मध्ये देखील तो कार्यरत असू शकतो. MGM विद्यापीठा अंतर्गत शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिक्षक आणि शिक्षण व्यावसायिकांना अध्ययन वातावरणातील AIच्या व्यावहारिक उपयोगांची ओळख करून देतो ज्या माध्यमाने अभ्यासक्रमाच्या द्वारे इंटेलिजंट ट्युरिंग सिस्टीम, AI आधारित मूल्यांकन साधने, शैक्षणिक चॅटबॅट, लर्निंग अनालिटिक्स आणि शिक्षणातील डेटा आधारित निर्णय क्षमता यांचा समावेश केला गेला आहे ज्याच्या माध्यमाने सहज उपलब्ध असलेल्या AI प्लॅटफॉर्मवर काम करत असताना वर्गामध्ये AIच्या साधनांचा एकत्रीकरण करून त्याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि काही विद्यार्थी विषयक आणि शाळेविषयक जे काही नैतिक बाबी आहे, डेटा गोपनीयता आहे, शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये AIच्या जबाबदारीचा वापर जो आहे तो कोणीही त्या माध्यमाने करू शकेल. चौथा जो कोर्स आहे त्या माध्यमाने सर्टिफिकेट इन एज्युकेशनल लीडरशिप म्हणजे शैक्षणिक नेतृत्वचा जो प्रमाणपत्र कोर्स आहे त्या अंतर्गत तो शैक्षणिक संस्थांमधील नेतृत्व सिद्धांत, धोरणात्मक नियोजन, शाळा व्यवस्थापन, शैक्षणिक नेतृत्व आणि बदल आणि व्यवस्थापन याचा तो अभ्यास केलेला असल्यामुळे तो कुठल्याही शाळेमध्ये जो आहे तो लीडरशिप चांगली तो करू शकेल. त्यानंतर आपण बघतो की MGM विद्यापीठांतर्गत शिक्षण शास्त्रामध्ये जर PhD करायची असेल तर PhD जर तो प्राप्त होत असेल तर तो कुठेही सहायक प्राध्यापक म्हणून काम करू शकतो.
0: तर इतक्या सर्व करिअरच्या संधी आहेत तुमच्या समोर जर तुम्ही BA, MA किंवा PhD शिक्षण शास्त्र विभागात केलं तर. आपण अजून बोलणारच आहोत बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
2: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
2: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन, यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
2: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि करिअर कट्ट्यामध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटी मधील एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. तर आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. तर मॅम, तुम्ही आता सविस्तर आम्हाला या कोर्स बद्दल सांगितलं, करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, प्रोग्राम्स कोणकोणते आहेत, तर यासाठी ऍडमिशन प्रोसेस काय?
1: MGM वेबसाईट वर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी अप्लाय नाऊ हा ऑप्शन त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण प्राथमिक माहिती भरावी आणि ऍडमिशन त्याद्वारे आपण करू शकतात. तुमची 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तरची माहिती भरून MGM विद्यापीठातील अभ्यासक्रमांसाठी आपण प्रवेश घेऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमांसाठी आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे की ज्यामध्ये MGM युनिव्हर्सिटी जे आहे ते NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रम राबवत आहे, ज्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार्स, इन्फॉर्मेटिव्ह वर्कशॉप्स, फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, ड्रामा, पॉटरी, म्युझिक अशा विविध प्रकारच्या को करिक्युलर संधींना या ठिकाणी वाव आहे. त्याचनंतर आपण बघतो की खेळांच्या विविध सुविधा देखील आपण या ठिकाणी ठेवत आहोत.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप छान वाटला तुमच्यासोबत बोलून आणि महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहिती झाली अबाउट एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.

0: तुला जॉब नाही ना,
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 27. Tasech LLB nantar kara LLM, Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business

0: वेलकम टू MGM 90.8 FM RJ अदनान तुमच्या सोबत आहे आणि आज करिअर कट्टामध्ये आपण जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील शिक्षण शास्त्र या विभागाबद्दल. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. तर मॅम, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत?
1: आमच्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये एकूण 5 विविध प्रकारचे कोर्सेस चालतात. त्यामध्ये सर्वात पहिला आहे BA ऑनर्स एज्युकेशन, जो की ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. 4 वर्षांचा कोर्स हा आपल्याला दिसून येतो. दुसरा आहे MA एज्युकेशन, MM शिक्षणशास्त्र, जो की 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तिसरा जो आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन, जो की सर्टिफिकेट कोर्स आपला हा नवीनच अद्यावत ज्ञान देणारा जो आहे तो सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू केला आहे. चौथा जो आहे तो आहे सर्टिफिकेट इन एज्युकेशन लीडरशिप, जो की शिक्षण क्षेत्रातील जी काही धोरणं आहे त्या धोरणांच्या संदर्भात आणि शैक्षणिक व्यवस्थापकीय दृष्टिकोनाने हा कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि पाचवा जो आहे तो PhD इन एज्युकेशन, म्हणजे शिक्षणशास्त्र विभागामध्ये विद्यावाचस्पती हा जो अभ्यासक्रम आहे तो देखील आपण इथे चालू केलेला आहे.
0: तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते कोर्सेस आहे हे आता आपण जाणून घेतलं, तसेच यामध्ये करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत तेही आपण जाणून घेऊयात. बट एक छोट्या ब्रेक नंतर, तोपर्यंत स्टे ट्यून.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in. ऍडमिशन Open MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC, Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology, Computer Science and Engineering, Cyber Security, Electronics Engineering, VLSI Design and Technology, Electrical Engineering, Robotics and Automation. For admission visit mgmu.ac.in or contact 937171453 or visit MGM Campus N6 Sidco, Chhatrapati Sambhajinagar.

0: आणि पीजी साठी ऍडमिशन मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी एमजीएम युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 एमजीएम युनिव्हर्सिटी एंड 6 सिडको. विजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनहीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, एचपी पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur MBS dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

हे फक्त एक गाणं नाहीये, अनेक जणांच्या आयुष्यातील एक प्रश्न आहे. इथे कसं प्रेम संपलेलं आहे पण फिलिंग अजूनही जीवंत आहेत आणि आठवणी डोळ्याच्या माध्यमातून बाहेर येतात, म्हणजे आपलं दुःख बाहेर येत आहे. आपण खूप वेळा तुटतो पण स्वतःला सांभाळण्याचा प्रयत्न करतो. प्रकारे इथे हिलिंग प्रोसेस दाखवलेली आहे. हिलिंग पूर्ण होत नाही कारण मेमरीज परत येतात. आणि जेव्हा कोणी आपल्याला सोडून जाताना आपण त्याला आवाज देतो, थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी स्वतःला एक प्रश्न विचारतो, किती आवाज दो आणि मनाला कसं थांबवू.

आणि मुलांना एक सवय असते, काही झालं तरी आयुष्यात आपण स्ट्रॉंग आहोत हे आपण दाखवत असतो. लोकांसमोर स्ट्रॉंग राहायचं, पण एकटा असताना रडायचं. इथे फेक स्माइल वर्सेस रिअल पेन दाखवलेला आहे. या गाण्यातून आपल्याला एकच गोष्ट कळते, काही लोक आयुष्यातून जातात पण मनातून नाही.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942 9.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनगीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जपानी शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
3: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जपानीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
3: लिमिटेड सीट्स अवेलेबल.

0: इंजिनियरिंगची डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनियरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनियरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
2: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
3: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
2: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
3: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
4: Attention future researchers and innovators.
5: MGM University is now inviting application for PhD admissions 2026 and 2027. Tasech LLB nantar kara LLM Constitution, Criminal and Intellectual Property Rights madhe 2 varshe tar business madhe 1 varshacha vishesh abhyasakram.
4: If you are ready to take your academic journey to the next level, this is your opportunity.
5: Last date to apply 21st May 2026 and entrance exam 23rd May 2026. Apply now. Visit www.admissions.mgmu.ac.in/phd or call on 9067612000.
6: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 or visit www.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेस च्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
3: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए नीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.

0: तुमच्या करिअरसाठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
1: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: पीजी, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
1: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404-94299.
0: आपण इंग्लिश, फ्रेंच, जर्मन किंवा जॅपनीज शिकायचं स्वप्न पाहताय की अरेबिक, संस्कृत, मराठी आणि उर्दू यांसारख्या भाषांमध्ये निपुण व्हायचंय?
2: तर मग MGM युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन अँड फॉरेन लँग्वेज मध्ये आपलं स्वागत आहे.
0: अवेलेबल कोर्सेस BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इन इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू अँड संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स इन क्रिएटिव्ह रायटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जॅपनीज, पर्शियन अँड ट्रान्सलेशन. यासोबतच विविध सर्टिफिकेट कोर्सेस सुद्धा उपलब्ध.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. आजच भेट द्या www.mgmu.ac.in
0: किंवा कॉल करा 9763679245, 9665353515 और 9371714259.
3: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास.

0: बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधनपूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ

0: MGM 90.8 FM साथ है तो बात है।
1: अगं प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय।
2: हो आणि मी तर स्वगणना केली आहे। प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार।
1: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
2: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे। प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया।
1: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: अरे किती गाडी पळवतोय, स्पीड काय?
3: 90.8.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: जय वाली, जय गरम, जय.
3: ओया, क्या चाय कड़क है ना?
2: अरे साहब जी, 90.8% चाय कड़क है.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कुछ आवाजें बस सुनाई नहीं देती, दिल के अंदर तक महसूस होती है.
3: जब हर गली हर मोहल्ला एक दूसरे से कहने लगे तब बातें सिर्फ सुनने की नहीं समझने की होती है.
2: ये आवाज है MGM 90.8 FM की, जहां हर लफ्ज के पीछे होती है एक ताकत, एक जज्बा, एक साथ.
4: MGM 90.8 FM.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
3: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
2: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
3: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगर पालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: हर दिल की आवाज बने.
3: दिल तो पागल है, दिल दीवाना है.
2: MGM 90.8 FM सुने. बातें हो दिल से दिल तक, अब दूरी कोई न रहे.
3: ये दूरियां,
2: अपना रेडियो अपनी बातें, गीत खबरें जिंदगी के जज्बात. MGM 90.8 FM, साथ है तो

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसंग.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित 17th इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन MG यूनिवर्सिटी में होने जा रही है. आइए इस बारे में जानते हैं ऑनरेबल वाइस चांसलर MG यूनिवर्सिटी प्रोफेसर डॉक्टर विलास सपकार जी से.
2: 17th इंटरनेशनल कॉन्फ्रेंस ऑन एजुकेशन इज बीइंग ऑर्गेनाइज्ड एट MGM यूनिवर्सिटी ड्यूरिंग 12th एंड 13th जून 2026. दिस कॉन्फ्रेंस इज जॉइंटली with Bridgewater State University, USA, Hassan II University, Morocco, Siddi Mohammed bin Abdullah University, Morocco, and Tafila Technical University, Tafila, Jordan. Experts across the globe will be deliberating during this conference on sustainability and social transformation, research, innovation, and pedagogy, as well as startup and innovations for you. I appeal all students, faculty, researchers, scholars, to take advantage of this conference and take their knowledge to the next level of excellence.
0: 17th International Conference on Education 2026, 12th June and 13th June at MGM University, Chhatrapati Sambhajinagar.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसार.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीय. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ.

0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: आप यूं ही अगर हमसे मिलते रहे, देखिए एक दिन प्यार

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसार.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर,
1: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 Sidco. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and

0: Event Management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
1: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milengi delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, chicken tandoori, mutton bona aur Meena's special chicken biryani. Rooftop ambiance, amazing taste aur full family vibes. Meena's Kitchen Family Garden Restaurant and Cheers Corner, Bombay Heights 9th floor, Bid Bypass Road, Chhatrapati Sambhajinagar.
2: अगर प्रिया ऐकलं का 16वें पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का? 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
3: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
2: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
3: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
2: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत. उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
5: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
5: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
6: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना,
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE,
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथरीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
0: अगर प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्स चे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट ची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन ओपन फॉर 2025-26 MGM University and 6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 950-308-2913.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
5: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध, आजच भेट द्या.
5: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
7: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
0: अगर प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
3: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
2: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
3: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
2: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
5: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी.

0: त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
1: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
0: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
1: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याच बरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रजाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
0: अगर प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: Let's talk about education. You are listening MGM 90.8 FM. RJ Adnan तुमच्या सोबत आहे. करिअर कट्टामध्ये आपण MGM विद्यापीठातील वेगवेगळ्या डिपार्टमेंट विषयी जाणून घेत असतो आणि तेथील प्रोग्राम विषयी करिअरच्या संधी विषयी जाणून घेत असतो. तर आज आपण बोलणार आहोत एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. तर आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. नमस्कार मॅम, तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: तर मॅम, तुमचं डिपार्टमेंट आहे एज्युकेशन डिपार्टमेंट. सर्वात आधी आम्हाला या डिपार्टमेंट विषयी सांगा.
1: शिक्षणशास्त्र विभाग जो आहे तो MGM विद्यापीठाअंतर्गत 2019 शिक्षणशास्त्र विभाग सुरू करण्यात आले, ज्यामध्ये नाविन्यपूर्ण सर्वसमावेशक आणि आंतरविद्याशाखीय अध्यापन धोरणांद्वारे कॅम्पसमध्ये विद्यार्थी स्नेही शैक्षणिक वातावरणातून विद्यार्थी सक्षम बनवणे आमचे ध्येय आहे, ज्यामध्ये आम्ही विविध प्रकारचे अध्ययन अनुभव, विविध प्रकारच्या अभ्यासक्रम आणि अभ्यासक्रमेतर माहितींच्या द्वारे, कार्यक्रमांच्या द्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न जो आहे तो करत असतो.
0: तर एक्झॅक्टली एज्युकेशन डिपार्टमेंट काय आहे याबद्दल आता आपण जाणून घेतलं. तर आपण अजून बोलणारच आहोत एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी, पण थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून्ड.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी

0: शिक्षण मिळवा. बीटेक आणि एमटेक कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26. MGM युनिव्हर्सिटी अँड 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in. कॉल 9503082913.
3: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
3: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीनता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला आंतररुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, आंतररुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
6: Dinner ka mood ho ya family outing, taste aur ambiance dono chahiye, to aa jaiye Meena's Kitchen. Yahan milenge delicious veg non-veg soup, tasty starters, malai tikka kebab, चिकन तंदूरी, मटन बोना और मीना स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
7: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
8: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
7: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
8: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
7: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: वेलकम टू MGM 90.8 FM. आरजे अदनान तुमचे सोबत आहे आणि आज करिअर कट्टामध्ये आपण जाणून घेत आहोत MGM विद्यापीठातील शिक्षण शास्त्र या विभागाबद्दल. आपल्या सोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. तर मॅम, तुमच्या डिपार्टमेंटमध्ये, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते प्रोग्राम्स अवेलेबल आहेत?
1: आमच्या शिक्षणशास्त्र विभागामध्ये एकूण 5 विविध प्रकारचे कोर्सेस चालतात. त्यामध्ये सर्वात पहिला आहे BA ऑनर्स एज्युकेशन, जो की ग्रॅज्युएशनचा कोर्स आहे. 4 वर्षांचा कोर्स हा आपल्याला दिसून येतो. दुसरा आहे MA एज्युकेशन, MM शिक्षणशास्त्र, जो की 2 वर्षांचा अभ्यासक्रम आहे. तिसरा जो आहे तो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी इन एज्युकेशन, जो की सर्टिफिकेट कोर्स आपला हा नवीनच अद्ययावत ज्ञान देणारा जो आहे तो सर्टिफिकेट कोर्स आपण सुरू केला आहे. चौथा जो आहे तो आहे सर्टिफिकेट इन एज्युकेशन लीडरशिप, जो की शिक्षण क्षेत्रातील जी काही धोरणं आहेत त्या धोरणांच्या संदर्भात आणि शैक्षणिक व्यवस्थापकीय दृष्टिकोनाने हा कोर्स जो आहे तो सुरू केलेला आहे. आणि 5वा जो आहे तो PhD इन एज्युकेशन, म्हणजे शिक्षणशास्त्र विभागामध्ये विद्यावाचस्पती हा जो अभ्यासक्रम आहे तो देखील आपण इथे चालू केलेला आहे.
0: तर एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये कोणकोणते कोर्सेस आहे हे आता आपण जाणून घेतलं, तसेच यामध्ये करिअरच्या संधी कोणकोणत्या आहेत तेही आपण जाणून घेऊयात. बट एक छोट्या ब्रेक नंतर, तोपर्यंत स्टे ट्यून.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीय. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
3: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
2: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
3: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
2: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायचे नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन, व्यसन मुक्ती, पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर. अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउंसिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट 8888992688.
0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
5: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
0: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
5: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942.
6: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी

0: करिअर कट्टामध्ये आपण ना करिअरच्या वेगवेगळ्या संधीबद्दल जाणून घेत आहोत. तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM, RG अदनान तुमच्यासोबत आहे आणि आपण आज बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटी मधील एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाणी मॅम. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आम्हाला जे सांगितलं की कोणकोणते प्रोग्राम तिथे अवेलेबल आहेत, BA, MA, PhD, तर यामध्ये करिअरच्या कोणकोणत्या संधी असतील आपल्याला?
1: जसं की आपल्या MGM विद्यापीठात

0: अंतर्गत एनएपी द्वारे जो अभ्यासक्रम चालविला जातो त्यामध्ये बी ए ऑनर्स इन एज्युकेशन म्हणजे हा जो कोर्स आहे बी ए ऑनर्स इन एज्युकेशन याच्याद्वारे जो विद्यार्थी इथून पास आउट होईल तो विद्यार्थी पदवीधर झाल्यानंतर प्रशासकीय किंवा प्रमुख शिक्षण प्रणाली जी आहे त्यामध्ये रचना विविध प्रकारचे सिद्धांत तत्वज्ञान यांची सखोल माहिती घेऊन तो कोणत्याही शाळेत प्रशासकीय प्रमुख म्हणून कार्य करू शकतो. त्यानंतर शिक्षण शास्त्र जर एखादा विद्यार्थी करत असेल जो की बी ए पास असेल बी एस सी असेल किंवा बी कॉम असेल कुठल्याही ग्रॅज्युएशन जो आहे तो एम ए शिक्षण शास्त्र करू शकतो की त्याच्या माध्यमाने तो शैक्षणिक मार्गदर्शक म्हणून काम करत असताना शैक्षणिक विचार प्रणाली राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय शैक्षणिक धोरणांची माहिती घेऊन व्यवस्थापकीय नेतृत्व घेऊन नवीन उपक्रमांची रचना तो करू शकतो आणि विविध प्रकारच्या प्रशासकीय कार्यालयांमध्ये देखील तो कार्यरत असू शकतो. एमजीएम विद्यापीठा अंतर्गत शिक्षणातील कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन एज्युकेशन हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम शिक्षक आणि शिक्षण व्यावसायिकांना अध्ययन वातावरणातील एआयच्या व्यावहारिक उपयोगांची ओळख करून देतो ज्या माध्यमाने अभ्यासक्रमाच्या द्वारे इंटेलिजंट ट्युरिंग सिस्टीम एआय आधारित मूल्यांकन साधने शैक्षणिक चॅटबॅट लर्निंग अनालिटिक्स आणि शिक्षणातील डेटा आधारित निर्णय क्षमता यांचा समावेश केला गेला आहे ज्याच्या माध्यमाने सहज उपलब्ध असलेल्या एआय प्लॅटफॉर्मवर काम करत असताना वर्गामध्ये एआयच्या साधनांचा एकत्रीकरण करून त्याच्या माध्यमाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि काही विद्यार्थी विषयक आणि शाळेविषयक जे काही नैतिक बाबी आहे डेटा गोपनीयता आहे शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये एआयच्या जबाबदारीचा वापर जो आहे तो कोणीही त्या माध्यमाने करू शकेल. चौथा जो कोर्स आहे त्या माध्यमाने सर्टिफिकेट इन एज्युकेशनल लीडरशिप म्हणजे शैक्षणिक नेतृत्वचा जो प्रमाणपत्र कोर्स आहे त्या अंतर्गत तो शैक्षणिक संस्थांमधील नेतृत्व सिद्धांत धोरणात्मक नियोजन शाळा व्यवस्थापन शैक्षणिक नेतृत्व आणि बदल आणि व्यवस्थापन याचा तो अभ्यास केलेला असल्यामुळे तो कुठल्याही शाळेमध्ये जो आहे तो लीडरशिप चांगली तो करू शकेल. त्यानंतर आपण बघतो की एमजीएम विद्यापीठांतर्गत शिक्षण शास्त्रामध्ये जर पीएचडी करायची असेल तर पीएचडी जर तो प्राप्त होत असेल तर तो कुठेही सहायक प्राध्यापक म्हणून काम करू शकतो.
1: तर इतक्या सर्व करिअरच्या संधी आहेत तुमच्या समोर जर तुम्ही बी ए एम ए किंवा पीएचडी शिक्षण शास्त्र विभागात केलं तर आपण अजून बोलणारच आहोत बट थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
0: नैराश्य, बेचैनी, झोपेची समस्या, भीती, चिडचिड, आता मानसिक आजार लपवायची नाहीत, उपचार घ्या, समाधान शोधा.
4: डॉक्टर अमोल पाथ्रीकर, मानस उपचार व व्यसन मुक्ती तज्ञ.
0: सततची चिंता, अतिविचार करणे, भीती वाटणे, धास्ती बसणे, भास होणे, घाबरणे, संशय करणे, शंका येणे, चिडचिडपणा, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा करणे, मंत्रचाळेपणा, व्यसनधीता, लहान मुलांमधील व वृद्धांमधील मानसिक लक्षणे, वैवाहिक समस्या, या सर्व समस्यांवर उपचार आणि समाधान. समुपदेशन व्यसन मुक्ती पुरुष व महिला अंतरुग्ण सुविधा उपलब्ध. आजच भेट द्या
4: उत्कर्ष क्लिनिक, हर्सुल टी पॉइंट, HP पेट्रोल पंप शेजारी, जळगाव रोड, छत्रपती संभाजीनगर, अंतरुग्ण विभाग, दिशा हॉस्पिटल, समुपदेशन काउन्सिलिंग सेंटर, संत तुकाराम नाट्यगृहाच्या जवळ, छत्रपती संभाजीनगर. कॉन्टॅक्ट ऑन 8888992688.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक. डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
0: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763679245 और 9665353515.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगी डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी, रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपती संभाजीनगर.
0: अगर प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: लेट्स टॉक अबाउट करियर. यू आर लिस्निंग MGM 90.8 FM RJ अदनान तुमचे सोबत आहे आणि करियर कट्टा मध्ये आज आपण बोलत आहोत MGM युनिव्हर्सिटी मधील एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. तर आपल्यासोबत आहेत असिस्टंट प्रोफेसर अनिता फुलवाडे मॅम. तर मॅम, तुम्ही आता सविस्तर आम्हाला या कोर्सबद्दल सांगितलं, करिअरच्या कोणकोणत्या संधी आहेत, प्रोग्राम्स कोणकोणते आहेत, तर यासाठी ऍडमिशन प्रोसेस काय?
1: MGM-च्या वेबसाईटवर जर आपण गेलो तर त्या ठिकाणी अप्लाय नाऊ हा ऑप्शन त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमची संपूर्ण प्राथमिक माहिती भरावी आणि ऍडमिशन त्याद्वारे आपण करू शकतात. तुमची 10वी 12वी पदवी आणि पदव्युत्तरची माहिती भरून MGM विद्यापीठातील अभ्यासक्रमांचा आपण प्रवेश घेऊ शकतात. शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि विश्वविद्यालयीन अभ्यासक्रमांसाठी आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे की ज्यामध्ये MGM युनिव्हर्सिटी जे आहे ते NEP 2020 अंतर्गत अभ्यासक्रम राबवत आहे, ज्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल सेमिनार्स, इन्फॉर्मेटिव्ह वर्कशॉप्स, फोटोग्राफी, फिल्म मेकिंग, ड्रामा, पॉटरी, म्युझिक अशा विविध प्रकारच्या को करिक्युलर संधींना या ठिकाणी वाव आहे. त्याचनंतर आपण बघतो की खेळांच्या विविध सुविधा देखील आपण या ठिकाणी ठेवत आहोत.
0: थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. खूप छान वाटला तुमच्यासोबत बोलून आणि महत्वाची आणि उपयुक्त माहिती आम्हाला माहिती झाली अबाउट एज्युकेशन डिपार्टमेंट विषयी. सो थँक्यू सो मच. स्टे ट्यून ऑन MGM 90.8 FM.
2: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
3: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
2: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
3: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
4: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
5: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
4: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
5: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
4: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
6: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन. फॉर ऍडमिशन व्हिजिट MGMU.ac.in or contact 937171423 or visit MGM campus in 6th Court, Chhatrapati Sambhajinagar.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: कॉस्मेटिक टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
3: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
4: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM University N6 SIDCO. Visit mgmu.ac.in. Call 9503082913.
5: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉन वेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफ टॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स 9th फ्लोर, बीड बाईपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
6: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.
0: अगर प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
3: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
2: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
3: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
2: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
4: डिनर का मूड हो या फैमिली आउटिंग, टेस्ट और MBS दोनों चाहिए, तो आ जाइए मीनास किचन. यहाँ मिलेंगे डिलीशियस वेज नॉनवेज सूप, टेस्टी स्टार्टर्स, मलाई टिक्का कबाब, चिकन तंदूरी, मटन बुना और मीनास स्पेशल चिकन बिरयानी. रूफटॉप एम्बियंस, अमेजिंग टेस्ट और फुल फैमिली वाइब्स. मीनास किचन, फैमिली गार्डन रेस्टोरेंट एंड चीयर्स कॉर्नर, बॉम्बे हाइट्स, 9th फ्लोर, बीड बायपास रोड, छत्रपति संभाजीनगर.
0: तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इंस्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्रामची सुवर्ण संधी.
5: BTech इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, BTech इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, BTech इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, BTech इन डेटा सायन्स,
0: PG, MTech इन AI अँड ML, MTech डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी. किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
5: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404 9499.

0: प्रिया ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
2: इंजिनिअरिंगची डिग्री आहे पण हातात जॉब नाही ना.
3: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
2: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
3: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE.
2: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877 84.
0: क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग in English, Sanskrit, French, German, Urdu, Japanese, Persian and translation.
0: Limited seats available. Visit www.mgmu.ac.in or call kare 9763679245 or 9665353515.

0: मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: Admission open. MGM University School of Engineering and Technology. Programs BTech 4 years after HSC. Computer Science and Engineering, IoT, Cyber Security including Blockchain Technology. Computer Science and Engineering, Cyber Security. Electronics Engineering, VLSI Design and Technology. Electrical Engineering, Robotics and Automation. For admission, visit mgmu.ac.in or contact 9371714253 or visit MGM Campus, N6 Sidco, Chhatrapati, Sambhajinagar.

0: टेक्नॉलॉजीच्या UG आणि PG साठी ऍडमिशन मिळवा. BTech आणि MTech कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी साठी MGM युनिव्हर्सिटी मध्ये बेसिक अँड अप्लाइड सायन्सेसच्या अंतर्गत आजच आपला प्रवेश निश्चित करा,
1: ज्यामध्ये सर्व प्रकारच्या कॉस्मेटिक प्रोडक्ट्सचे फॉर्म्युलेशन, रॉ मटेरियल्स, त्यांची केमिस्ट्री आणि अनालिसिस सोबतच न्यू ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी ही शिकण्यास मिळेल. शिवाय विविध नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंटची हमी सुद्धा.
2: ऍडमिशन्स ओपन फॉर 2025-26 MGM युनिव्हर्सिटी एन 6 सिडको. व्हिजिट mgmu.ac.in, कॉल 9503082913.
3: अगं प्रिया, ऐकलं का, 16 पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
4: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
3: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
4: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
3: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-47544 or visit mgmu.ac.in.

0: भविष्यातील तंत्रज्ञानाचे नेतृत्व करायचे आहे, तर मग MGM इन्स्टिट्यूट ऑफ बायोसायन्सेस अँड टेक्नॉलॉजी मध्ये या.
1: BTech बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग, IBM, ICE आणि फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आता जागतिक दर्जाच्या शिक्षणासह.
0: पदवी पूर्ण झाल्यावर ऍडव्हान्स करिअर साठी MTech, बायोटेक आणि फूड टेक्नॉलॉजी उपलब्ध.
1: प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि 100% प्लेसमेंट असिस्टन्स.
0: आजच प्रवेश घ्या MGM कॅम्पस, छत्रपती संभाजीनगर.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. तुमच्या करिअर साठी योग्य पर्याय शोधताय? इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी MGM युनिव्हर्सिटी मध्ये मिळवा फ्युचर रेडी प्रोग्राम ची सुवर्ण संधी.
4: बीटेक इन कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, बीटेक इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, बीटेक इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, बीटेक इन डेटा सायन्स,
2: PG, एमटेक इन AI अँड ML, एमटेक डेटा सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये PhD करण्याची संधी, किंवा निवडा 12वी नंतर डिप्लोमा इन सायबर सिक्युरिटी अँड डिजिटल फॉरेन्सिक.
4: ऍडमिशन्स ओपन. फॉर मोर इन्फॉर्मेशन कॉल ऑन 9404942999.

0: डिग्री आहे पण हाता जॉब नाही ना.
1: कारण थिअरी तर सगळे शिकवतात पण इंडस्ट्रीला हवे असतात ऑटोमेशन साथीचे प्रॅक्टिकल स्किल्स.
0: AI, मशीन लर्निंग, IoT हे तर ऑटोमेशनचे अविभाज्य घटक आहेतच, पण याचबरोबर सेन्सर टेक्नॉलॉजी, कंट्रोल सिस्टम आणि कंट्रोलर आवश्यक असतात ऑटोमेशन अप्लाय करायला. आणि इथेच आज अनिवार्य आहे इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग.
1: कॉलेज आणि इंडस्ट्री यांच्यातील गॅप कमी करण्यासाठी आम्ही सुरू केलंय UDICE
0: MGM युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, जिथे शिकलं म्हणजे थेट इंडस्ट्री आणि जॉब रेडी होणं. सोच बदलो, इंस्ट्रुमेंटेशन के साथ रहो, अच्छा जॉब तो मिलना ही है. विजिट mgmu.ac.in और कॉल 9230877784.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित. क्या आप इंग्लिश, फ्रेंच, जर्मन या फिर जापानी सीखना चाहते हैं, या फिर अरेबिक, संस्कृत, मराठी और उर्दू में माहिर बनना चाहते हैं?
4: तो MGM यूनिवर्सिटी इंस्टीट्यूट ऑफ इंडियन एंड फॉरेन लैंग्वेज लेकर आया है BA ऑनर्स इन इंग्लिश, MA इंग्लिश, MA मराठी, MA हिंदी, MA उर्दू, MA संस्कृत, PG डिप्लोमा इन अरेबिक, डिप्लोमा प्रोग्राम्स, क्रिएटिव राइटिंग इन इंग्लिश, संस्कृत, फ्रेंच, जर्मन, उर्दू, जापानीज, पर्शियन एंड ट्रांसलेशन.
2: लिमिटेड सीट्स अवेलेबल. विजिट www.mgmu.ac.in और कॉल करें 9763 67 9245 और 9665353515.

0: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
1: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
0: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
1: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
0: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.
2: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
3: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
2: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
3: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
2: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: ऍडमिशन ओपन MGM युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी. प्रोग्राम्स BTech 4 इयर्स आफ्टर HSC, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, IoT, सायबर सिक्युरिटी इन्क्लुडिंग ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग VLSI डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स.
5: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
6: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केलीये. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसार.

0: अगं प्रिया, ऐकलं का, 16 मे पासून जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू झालाय.
1: हो, आणि मी तर स्वगणना केली आहे. प्रगणक आले की त्यांना फक्त माझा ACID नंबर देणार.
0: आणि ज्यांनी स्वगणना केलेली नाही
1: त्यांना प्रगणकांच्या मोबाईल ऍप मधील प्रश्नांची उत्तरे देऊन माहिती द्यायची आहे. प्रगणकांना सहकार्य करूया आणि जबाबदार नागरिक बनूया.
0: जनगणना प्रगणकांना सहकार्य करा आणि आपली जबाबदारी पार पाडा. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेद्वारा जनहितार्थ प्रसारित.